मन कोय। पंच प्रवान पंच प्रधान पंचे पाव दरगह मान पंचे सुह है दर राजान पंचा का गुर एक ध्यान जे को कहे करे विचार करते कह करने नाही सो मार।

नमस्तंग लेखे नमस्तंग काय नमस्तंग जाय नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे नमस्तंग नामे नमस्तंग ठामे नमस्तंग कर्मं नमस्तंग धर्मं नमस्तंग नामं नमस्तंग तामं नमस्तंग जीते नमस्तंग पीते नमस्तंग अबाहे नमस्तंग अटाहे नमस्तंग नीले नमस्तंग नादे नमस्तंग शेदे नमस्तंग गादे